नमस्कार, आकाशवाणीच्या मराठी कार्यक्रमात आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. सकाळी घरून निघताना सेलफोन घ्यायचाच विसरले, तेवढ्या ताईने आठवण दिली ते बरंच झालं. झालं काय, आज सकाळी विद्युत मंडळांतर्फे ऐनवेळेस काही कारणास्तव वीज पुरवठा बंद करण्यात आलं आणि मग जी काय धांदल उडाली म्हणून सांगते, त्यामुळे सेलफोन विसरले. बरं झालं आईने आठवण दिली. इथे आल्यावर दोन महत्त्वाचे कॉल आले, पहा ना, नसता आणला तर किती पंचायत पडली असती. त्यातून एक आमच्या मातोश्रींचाच होता, गाडीत पेट्रोल भरवून घे ही आठवण करून द्यायला आई आणि तिच्या सूचना. असो, पहा ना, फोन तर अगदी आपल्या अंगाचाच एक भाग झाला आहे. आपण लक्षपूर्वक विचार केला तर आपण तांत्रिक बाबतीत एवढ्या गोष्टींवर निर्भर झालो आहोत की त्यापैकी काही गोष्टी कधीतरी नव्हत्याच ह्यावर आपला विश्वासच बसणार नाही. हे बघा ना, आकाशवाणीच्या माध्यमाने आपण हा कार्यक्रम ऐकत आहात, हे प्रसारण निर्विघ्नपणे आपल्यापर्यंत पोहोचावं ह्यासाठी जी यंत्रणा सतत कार्य करत असते त्या सर्व तंत्रज्ञ आणि तांत्रिक सहाय्यक मंडळींना साधुवाद. कारण 90 वर्षांपूर्वी जेव्हा आकाशवाणीची स्थापना झाली त्या दिवसापासून आजता गायत अनेक बदल घडले, कार्यक्रमांच्या बाबतीत, वेळेच्या बाबतीत, स्वरूपाच्या बाबतीत, नावांच्या बाबतीत. पण जे नाही बदललं ते आहे आकाशवाणीचं अबाधित प्रसारण. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस यानिमित्त सर्व तंत्रज्ञ आणि तांत्रिक सहाय्यक मंडळींचे मनःपूर्वक आभार. आपल्या योग्य आणि अथक कार्यामुळे आकाशवाणीचे सर्व कार्यक्रम ऐकणं सुगम होतं. मंडळी, मगाशी मी आईंच्या सूचनाबाबत बोलत होते. यावर मी विचार केला की आईच्या सूचना देण्यात तांत्रिक वस्तूंची पण भर पडली. फोन लॅपटॉप चार्ज केला की नाही, नसेल केला तर चार्जर बरोबर नाही, अशा एक ना अनेक सूचना ती सतत करत असते. कसं काय तिला जमतं, प्रत्येक वेळेस कोणाला काय गरज पडेल हे सगळं आठवण करून द्यायची. आणि मुळात ते सगळं तिच्या आठवणीत कसं राहतं बरं हे असं आईला विचारलं की ती म्हणणार, तू जेव्हा आई होशील तेव्हा तुला कळेल. मला असं वाटतं आईच्या सूचना प्रत्येकाने अनुभवल्या असे आहे आणि अनुभवत असतीलच. खरंच आई आणि तिच्या सूचना नसल्या तर मी जगू शकले असते का? नाहीच, आई नसती तर मी नसतेच ना या जगात. डोळे उघडण्यापूर्वीच तिचा आपला संबंध 9 महिने पुन्हा जुना झालेला असतो. ती आपल्याला जगापेक्षा 9 महिने जास्त ओळखत असते आणि म्हणूनच आई लेकरांचा संबंध इतरांपेक्षा जास्त घट्ट असतो. आणि म्हणून गदिमान लिहून गेले, आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही. ऐकूया हे गीत.

0: सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील ही गीतरचना दत्ता डावजेकर यांची आहे. वैशाख वणवा चित्रपटातील हे गीत मनावर मायेचं एक पांघरून घालून गेल्यासारखं वाटतं. आई म्हटलं की आठवते ती माया, तो हळूवार स्पर्श, ती काळजी, आपल्या लेकराचं भलं होवो यासाठी केलेले नवसायास. काल मे महिन्यातील दुसरा रविवार म्हणजे जागतिक मातृदिन जगभरात आपापल्या परीने साजरा केला. ह्याच निमित्ताने आपल्या आईविषयी आपले मनोगत व्यक्त करणार आहे आपले पाहुणे श्री संजीव दिखे. ऐकूया ही वार्ता.
1: नमस्कार. मला वक्तृत्वाची आवड ही माझ्या आईनेच निर्मित केली. माझं प्रारंभिक शिक्षण जगदाळे यांच्या शाळेत झालं. त्या शाळेत एक खूप छान उपक्रम ते लोक राबवायचे. कोणत्याही स्वातंत्र्यवीराची महापुरुषाची

0: जयंती किंवा पुण्यतिथी असली की ते प्रत्येक वर्गातून एक विद्यार्थ्याला भाषण द्यायला सांगायचे आणि माझी आई प्रत्येक वेळेस माझ्याकडून ते भाषण तयार करून घ्यायची. तिच्यामुळेच मी त्या काळात इंदोर जिल्हा आणि इंदोर संभाग या दोन्ही वादविवाद प्रतियोगितेत जिंकलो. आई हा विषय समोर आल्याबरोबर ते अजरामर वाक्य लगेच आठवतं, स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी. याचबरोबर हरिभक्तपरायण संत कवी श्री दासगणू महाराजांच्या ओव्याही आठवतात, हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे, मातोश्रींची करिता सेवा तो प्रिय होतो वासुदेवा, पुंडलिकाचा ठेवावा इतिहास तो डोळ्यापुढे. आणि म्हणूनच इथे मला एक संस्कृत श्लोकाचा उल्लेख करावासा वाटतो, नास्ती मातृ समाछाया, नास्ती मातृ समागती, नास्ती मातृ समंत्राण, नास्ती मातृ समप्रिय. याचा भावार्थ असा की मातेसारखी दुसरी सावली नाही, मातेसारखा दुसरा आधार नाही, मातेसारखा दुसरा कोणी संरक्षक नाही आणि मातेसारखा दुसरा कोणी प्रियही नाही. मातृ देवो भवो. धन्यवाद इंदूर आकाशवाणी मला आमंत्रित करून ही संधी दिल्याबद्दल.
1: धन्यवाद संजीव काका. आईशी असलेलं नातं, तिची शिकवण याबद्दल आपले विचार छानरित्या श्रोत्यांसमोर व्यक्त केले. इंदूर येथे वास्तव्य असलेले श्री संजीव दिघे प्रसिद्ध रंगकर्मी, कवी, प्रभावी अभिवाचक, उत्तम मंच संचालक असे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. श्रोते हो, आईबद्दल बोलताना एक महत्त्वाची बाब मला लक्षात आली, ती म्हणजे संस्कार. आई ही मुलांची प्रथम गुरु असते, तर मुलांमध्ये उत्तम संस्कार घडवणे ही मोठी कामगिरी जिजाऊ आणि पुण्यश्लोका अहिल्याबाई यांच्या आदर्श डोळ्यांसमोर ठेवून ती उत्तमरित्या पार पडते. मुलं संस्कारक्षम असली की समाज संस्कारित होतो, बरोबर ना? यावरून आठवलं काही दिवसांपूर्वी नारद जयंती निमित्त कीर्तन महोत्सवात कीर्तन ऐकायला गेले तर तिथे बुवांनी संस्कार याविषयी सोप्या भाषेत प्रबोधन केले. मंडळी, आज कीर्तन ह्यातील गहनता आणि महत्त्व ह्यावरच चर्चा करूया. त्याआधी आशा भोसले ह्यांच्या आवाजातील हे भक्तिगीत ऐकूया.

0: श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली ही भक्ती रचना संत अमृतराय महाराज यांची आहे। श्रोते हो, आजची मुलाखत कीर्तन ह्या विषयी रंगणार आहे। त्यासाठी आपल्या सोबत आहे हरि भक्त पारायण सौ श्रुती भंडारे। कीर्तनकार म्हटलं की एक छवी आपल्या डोळ्यासमोर येते, बाकी तपशील राहू दे, पण त्या पण वयाबद्दल विचार केला तर सहसा मध्यमवयीन किंवा वयस्क हेच रूप मनात येतं, बरोबर ना? आजच्या आपल्या पाहुण्यांनी ह्यात बदल घडवून आणलाय। नुकतीच वयाची 25 ओलांडलेल्या श्रुतीताई वयाच्या 12 वर्षापासून कीर्तन करत आहेत। नागपूर येथून शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून कीर्तनशास्त्रात स्नातक पदवी प्राप्त केली आणि कालिदास संस्कृत महाविद्यालयात येथून संस्कृत व्याकरण शास्त्रात आचार्य ही पदवी मिळवली। राष्ट्रीय कीर्तनकार डॉक्टर दिलीप बुवा डबीर यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्तन प्रशिक्षण प्राप्त करून सौ अमृता सोनी यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवत आहे। 800 अधिक कीर्तन आणि प्रवचन संपन्न केले आणि आकाशवाणीच्या बी ग्रेट कीर्तनकार असून 2024 युवा कीर्तनकार ही उपाधी मिळवली। अशा श्रुती ताईंच्या बरोबर ऐकूया ही मुलाखत। मुलाखतकार आहे सौ ममता बुडस।
1: नमस्कार, आकाशवाणीच्या मराठी कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत आहे। थेट विषयाला साथ घालते, सहसा भजन कीर्तन असाच उल्लेख केला जातो। त्यातील भजन म्हणजे देवाची भक्तीपरक गीते म्हणणे, ती रचना स्वरचित होऊ शकते किंवा अभंग। पण कीर्तन म्हणजे नेमकं काय, त्याचा स्वरूप काय?
2: ज्यावेळी आपण भजन असा शब्द उच्चारतो त्यावेळी आपल्याला फक्त भक्ती हा विषय आपल्या डोक्यात असतो, पण कीर्तन या शब्दामागे फक्त भक्ती अपेक्षित नाही। मग कीर्तनाचं स्वरूप नेमकं काय आहे? तर कीर्तनाला भक्तीची चौकट आहे आणि त्यामध्ये अनेक विषय अंतर्भूत आहे। मग आता कीर्तनाचं स्वरूप असं की सुरुवातीला मंगलाचरण असतं, मंगलाचरण झाल्यानंतर रामकृष्ण हरी हा जो मूल कीर्तनकारांचा मंत्र आहे त्याचं वेगवेगळ्या रागांमध्ये आळवणी केली जाते। मग रामकृष्ण हरीचा अर्थ काय? तर रामाची नीती, कृष्णाची युक्ती आणि हरीची भक्ती या 3 स्तंभांवर हे कीर्तन आधारलेलं आहे। त्यानंतर कोणत्या तरी एखाद्या संतांचं किंवा कवींचं पद आपण पूर्वरंगाला घेतो आणि त्या पदाचं निरूपण आपल्याला पूर्ण पूर्वरंगामध्ये करायचं असतं। मग त्यामध्ये वेगवेगळे विषय येतात, मग त्यामध्ये हास्य असतं, राजकारणाचे विषय असतात, सध्याचं जे काही कौटुंबिक परिस्थिती आहे, समाजाची परिस्थिती आहे, समाजाची रचना आहे, ते सुद्धा विषय येतात आणि त्यालाच धरून आपण आख्यानाचा विषय हा घेत असतो। पण हे जे स्वरूप आहे ते नारदीय कीर्तनाचं आहे।
1: आता तुम्ही म्हणाल्या नारदीय कीर्तन, म्हणजे अजूनही वेगळे वेगळे प्रकार असतात का कीर्तनाचे? मग त्याचबद्दल सांगावे।
2: कीर्तनाचे 2 मुख्य प्रकार आहेत, एक नारदीय कीर्तन आणि दुसरं वारकरी कीर्तन। वारकरी कीर्तनामध्ये एक पूर्वरंग घेतला जातो आणि वारकरी कीर्तनाचं मुख्य स्वरूप असं की एक मुख्य टाळकरी म्हणजे बोलणारा असतो आणि त्याच्यासोबत एक 15-20 जणांचा समूह असतो जो त्यांनी म्हटलेल्या प्रत्येक गोष्टीचं पुनरुच्चारण करत असतो। आणि नारदीय कीर्तन ही जी शाखा आहे त्या शाखेमध्ये त्याचे अजून 2-3 प्रकार आहे। नारदीय कीर्तनाच्या अंतर्गत आपल्याला रामदासी परंपरा, दासगणू परंपरा। मग आता रामदासी आणि दासगणू परंपरा या कशा ओळखायच्या? तर दासगणू परंपरेमध्ये किंवा पठडीमध्ये फक्त दासगणू महाराजांनी ज्या आख्यानांची रचना केली त्याच आख्यानांचा अंतर्भाव आहे। रामदासी पठडीचे जे कीर्तनकार आहे ते बहुत

0: बहुतांशी मुख्यतः समर्थांचे चरित्र किंवा त्यांच्याच चरित्रांवर आधारित कीर्तन करत असतात. आणि नारदीय कीर्तनामध्ये सगळ्या विषयांचा अंतर्भाव आपण घेऊ शकतो, म्हणजे सर्वसमावेशक अशी ही नारदीय कीर्तनाची पठडी आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणजे राष्ट्रीय कीर्तन. आणि त्यामध्ये मग वेगवेगळे महापुरुष जसं राणा प्रताप आहे, शिवाजी महाराज आहे, जिजाऊ आहे, राणी लक्ष्मीबाई आहे, किंवा मोठे मोठे वैज्ञानिक आहेत, अशा विषयांचा पण आपण अंतर्भाव ठेवतो.
1: अर्थात कीर्तन कला ही सुद्धा विविधांगीच म्हटली पाहिजे. आणि ज्या प्रगल्भतेने तुम्ही कीर्तनाचे प्रकार उलगडून सांगितले त्यावरून एक विचारावंसं वाटतं की कीर्तनकार व्हायचं ठरवलं की आपोआप त्या दिशेने प्रवास सुरू झाला.
0: प्रश्न खूप छान आहे. म्हणजे कीर्तनकार व्हायचं असं ठरवलं की आपोआप या दिशेने प्रवास सुरू झाला, काय बोलू हे कळत नाही, कारण प्रवास तसा फार मोठा आहे. मी 13-14 वर्षांची असेल, माझी शाळेची परीक्षा उरकली आणि बाबा म्हणाले की कीर्तनाचं शिबिर लागलाय तर तू चलतेस का. माझे बाबा म्हणजे नागपूरची जी वैदर्भी हरिकीर्तन संस्था आहे त्या संस्थेमध्ये त्यावेळी पदाधिकारी म्हणून रुजू होते आणि तिथे सेवा करायचे, ते पण कीर्तन करतात. आणि ती आवड म्हणजे पहिलेपासूनच होती, अगदी म्हणजे आईच्या पोटात असल्यापासून कीर्तन ऐकलेलं आहे, मोठे मोठे कीर्तन महोत्सव बघितलेले आहेत. आणि मग कीर्तनाच्या शिबिराला पण असा कधी विचार केला नव्हता की आपण कीर्तनाला उभं राहू. कीर्तनाच्या शिबिराला गेले, शिबिराला गेल्यानंतर सगळ्यात पहिलं आख्यान माझं झालेलं ते म्हणजे स्वामी विवेकानंद. आणि त्या विषयाने मला असं काही प्रभावित केलं. आणि जून महिन्यामध्ये कीर्तनाचं शिबिर झालं आणि जुलै महिन्यामध्ये मी ज्यांच्याकडे गाणं शिकायची त्यांनी मला कीर्तन करण्याची पहिली संधी दिली. आणि गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला मी रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद असा एक अर्धा पाऊण तासाचं कीर्तन पहिलं केलं. आणि तिथून म्हणजे तो कीर्तनाचा प्रवास कधी खुंटीत झालाच नाही. म्हणजे अगदी 10वी 12वी म्हणजे महत्वाचे जे शैक्षणिक काय म्हणतात आपण वळण असतो त्या वळणांवर सुद्धा थांबायची संधी होती तशी, पण त्या कीर्तनाच्या गादीनीच म्हणता येईल की कधी थांबूच दिलं नाही. नारदांनी सदैव हात धरून ठेवला आणि तुला पुढेच जायचं आहे हे नेहमी ते सांगत गेले.
1: आपल्या मराठी संस्कृतीत संस्कारांना जे महत्व आहे त्याचं एक प्रात्यक्षिक तुम्ही इथे दिलं, म्हणजे संस्कारांमुळे कीर्तनकार व्हायच्या दिशेने हा प्रवास सुरू केला आणि जिद्दीने चिकाटीने या प्रवासात तुम्ही सतत प्रवाहमान आहात आणि नारदांच्या आशीर्वादाने हे अखंड सुरू राहो ही सदिच्छा व्यक्त करते. आता माझा पुढचा प्रश्न असा की कीर्तन या माध्यमातून समाज प्रबोधन, जनजागृती यासाठी अनेक विषय आपण मांडतो, तर वर्तमान काळातील असे कोणते विषय तुमच्या मते मांडायला हवे ज्यांची नितांत गरज आहे?
0: आपण जर कीर्तनाची परंपरा बघायला गेलो तर कीर्तनाच्या परंपरेमध्ये मी जसं सुरुवातीला सांगितलं की कीर्तनाचं स्वरूप म्हणजे सुरुवातीला एक पूर्वरंगाचं पद असतं ज्यामध्ये अभंग घेतात आणि त्याचं विवेचन करता करता अनेक विषयांना आपण स्पर्श करून जातो. त्यामध्ये मुख्यतः ब्रह्मनिरूपण हा मुख्य विषय आहे. पण मला कधी कधी असं वाटतं की सध्या आपण जी काही समाजाची रचना बघतोय किंवा समाज ज्या दिशेने जातो आहे त्या दिशेने जात असताना आपल्याला असं जाणवतं की व्यावहारिक अविवेक हा फार उच्च कोटीला पोहोचल्यासारखा आहे. तर अशी सगळी समाजाची परिस्थिती असताना ब्रह्मनिरूपण हा विषय असावा, पण त्यासोबतच कौटुंबिक प्रबोधन, त्यानंतर सामाजिक समरसता, आपली वैयक्तिक जबाबदारी काय आहे, समाज कसा असावा, नातेसंबंध कसे असावे, नंतर खरंच देशभक्ती म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, या गोष्टी सांगण्याची नितांत गरज आहे. कारण ज्यावेळी आपण धर्म नीती हे मोठे मोठे शब्द वापरतो त्यावेळी त्या शब्दांचा खरा अर्थ काय आहे हे कोणालाच माहिती नाही. धर्म म्हटलं की आपल्या समोर भेद निर्माण होतात. मग कीर्तनाने असं प्रबोधन व्हायला हवं की ज्यामुळे लोकांच्या मनातले हे गैरसमज बाजूला होतील. आणि मुख्यत्वाने असे विषय यायला हवे की या क्षेत्राकडे युवा पिढी आकर्षित होईल.
1: अगदी बरोबर, तरुण पिढीबद्दल आपलं जे मत आहे ते खरंच स्वागत योग्य आहे. तरुण पिढीने कीर्तन या माध्यमाकडे सकारात्मक दृष्टिकोनातूनच बघितलं पाहिजे, कारण कीर्तन हा फक्त वयस्कर मंडळींचाच विषय आहे असा एक समज आहे. तर आकाशवाणीच्या माध्यमातून कीर्तनकार म्हणून आपण काय सांगू इच्छित आहात?

0: पुरणकार म्हणून मी आकाशवाणीच्या माध्यमातून हे सांगू इच्छिते की सगळ्यात पहिले तर एक 10-12 वर्ष झाले मी कीर्तनाच्या गादीवर उभी राहून कीर्तन करते आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये राष्ट्रांमध्ये जाऊन कीर्तन करते आहे. तर त्यावेळी मला एक मेघ लक्षात येते की कीर्तनाचा श्रोता हा मुख्यत्वानी 40-50 नंतरचाच आहे. पण मला असं वाटतं की या पिढीने तर कीर्तन ऐकावंच, काही त्याबद्दल वाद नाही. पण वयाच्या 15व्या वर्षापासून किंवा 10व्या वर्षापासून ते 30व्या वर्षापर्यंतचा जो काळ आहे तो कीर्तन ऐकण्यासाठी खरा योग्य काळ आहे. का बरं? तर त्यामध्ये जे येणारे विषय आहेत ते इतके प्रेरणादायी आहेत. ज्यावेळी आपण त्याचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं, म्हणजे अर्थात आपण समर्थांचे मनाचे श्लोक जरी घेतले तरी त्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की आजकालच्या तरुण पिढीला जो काही एन्झायटी, डिप्रेशन, टेन्शन, हायपर टेन्शन असे सगळे जे प्रश्न निर्माण होतात ना, त्या प्रश्नांवरचं खरं उत्तर आपल्याला इथे मिळेल. किंवा आपण आजकाल मुलांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या क्लासेसला पाठवतो मोठ्या मोठ्या फीज देऊन. तर माझं म्हणणं आहे की जर या गोष्टी तुम्हाला मुबलक उत्पन्न होत असतील तर त्या गोष्टींचा उपभोग आपण का घेऊ नये, त्या गोष्टींचा उपयोग आपण का आपल्यासाठी करून घेऊ नये असं वाटतं. कारण रामायण, महाभारत, कृष्णकथा, भागवत या सगळ्या गोष्टी म्हणजे एक माणूस कसा असावा, एक मनुष्य कसा असावा या गोष्टी सांगणाऱ्या आहेत. ज्या वयामध्ये कीर्तनाला आम्ही उभं राहिलो किंवा आत्ताही जे वय आहे 25-26 तेव्हा बरेच लोक असे प्रश्न विचारतात की या वयात तुम्ही या क्षेत्राकडे का वळलात. हा जो समाजाचा गैरसमज आहे की हे वय याच्याकडे येण्याचं नाही, हा समज, हा गैरसमज कुठेतरी दूर व्हायला हवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाजाकडून या क्षेत्राला एक मानाचं स्थान प्राप्त व्हायला हवं. जसं की एक धर्मसेवक, एक धर्म उद्बोधक, एक धर्माचं प्रबोधन करणारे या क्षेत्रातल्या लोकांना कुठेतरी स्थान मिळायला हवं. आणि वेगवेगळ्या कलेचे ज्या संस्था आहेत त्या कलेच्या संस्थांमध्ये सुद्धा याचा अंतर्भाव व्हायला हवा. आणि तशा दर्जाचे कीर्तनकार आहेत, अनेक कीर्तनकार आहेत जे समाजाचं उत्तम प्रकारे प्रबोधन करत आहेत. आणि तशा प्रकारचं स्थान हे समाजाकडून कीर्तनाला प्राप्त होत गेलं तर नक्कीच मला असं वाटतं की युवा पिढी सुद्धा या क्षेत्रात यायला मागे पुढे बघणार नाही.
1: आपल्यासारख्या युवा कीर्तनकाराबरोबर घडलेली ही सार्थक चर्चा नक्कीच आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना कीर्तनाबद्दल अजून रुची निर्माण करणारी ठरेल. आणि आपण दिलेल्या वेळेबद्दल आपले हार्दिक आभार, धन्यवाद.
2: आत्ता आपण ऐकली कीर्तन ह्याविषयी हरिभक्त पारायण सौश्रुती भांडारे यांची मुलाखत. ह्या सार्थक मुलाखतीसाठी श्रुतीताईंचे हार्दिक आभार. ह्यासाठी सहयोग दिल्याबद्दल ममताताईंचे आभार. श्रोते हो, आई आणि मुलांच्या नात्यातली एक गंमत बघा. मुलांचे संगोपन करताना ती कठोरपणे वागते तर कधीकधी त्यांच्याबरोबर खेळताना त्यांच्याच वयाची होऊन जाते. आई सतत आपल्यासोबत असते म्हणजे तिला भीती वाटते म्हणून. अशी गोड समज असणारं एक लेकरू आपल्या आईशी काय गप्पा मारतोय हे जाणून घ्यायला ऐकूया हे बालगीत.

0: पहा ना, गंमत म्हणता म्हणता आई कशी गंभीर होऊन गेली, अशीच असते आई. चिंटू या चित्रपटातील हे गीत सलील कुलकर्णी यांनी लिहिलं आणि स्वर आहे अंजली मराठे आणि शुभंकर कुलकर्णी यांचे. आई, संस्कार आणि कीर्तन यावर आधारित आजचा कार्यक्रम कसा वाटला नक्की कळवावे. पत्ता आहे आकाशवाणी मालवा हाऊस रेसिडेन्सी एरिया इंदूर, पिनकोड 452001. आता मी पर्णिका बुडस आपला निरोप घेते. नमस्कार.
1: अभी आप सुन रहे थे मराठी कार्यक्रम, ये आकाशवाणी का इंदौर केंद्र है. श्रोताओं, प्रस्तुत है शास्त्रीय संगीत. आज आप सुनेंगे पंडित मणिराम का ख्याल गायन, राग है सावेरी तोड़ी.

विष्णुरा विष्णुरा विष्णुहु श्रीमदा भगवतो महा पुरुषस्य विष्णुहु